Bini koklamni porewo hayung gnangni H ni vaccine snamna bagai kudimong nokjago as shalni shimino 18 May BC burum burum hayung H salni pale jage fai tongo tini shok jora or shal pale mani bishing tei sang tini bukhawo moito klaye mana HIV eba H kaisa hayung gnangni choli wei tongnai Kaisa shak ham bai kurungza kaisa bemar. Scientist rok takfa no shak thagya chai tok tonglaya o bemar no. Karsuna bagay kbang ma beksin na wui tawu porika choli wui tongko. Romdi DNA beksin te mRNA beksin akurok. O chatok mung kaham man mari funuk pana tabuk jorati beksin sunamui manyoko. H vaccine sanamthani jotoni sai kotor kebang mung unka o virus dakti dorodo kheno bini bemar slaja gai thangi manmani bini fan tongo abono karibo HIV sini bushakni immunity system no obotui ke ate khayi sini bushakni immunity system hamya angai thangi aboni bagai vaccine sanamna nitebo kosto angai thango HIV no kashna bagi sang shajak te shisha mung ma tongke kaham ke shishu gui saiman shu gui khoraksa te khoraksa bai halok ma bonai. Thui omzuk mung bai khaine te entire troviral therapy kaisa nangkuk ma ne shamung tongo. HIV kashna bagi ART therapy khaimani pore wo kuduk chora romisak kaham ke tongthani choba cho khaiyoi te khoraksa ni oro sholana ni bok komi ruwa. Haipana abo permanent kaisa sholoi sonya abo ni bagai vaccine sanamna shimi no bono sharkarna ni kaisa langma tong shuwa. Hayung H vaccine ni shalo gbang ma tang btang naharzak H notiye loko awai mung seminar rally te school college rogo bok gbang ma tang btang nahajago hayung gnangge 1981 bishi tabukshok jora tin koti ni shaifano gbang ro H manjage langma chokha hayung gnang ni palai jakma haikeno sini barotha kotorwo bo BC burum Burum hayung H sal palai jage fai tongo. O shalo ha kotor ha panko dung ma tang butang naharo reli luku awe mung abono kari bo bahai ke H kahai bemar no shokomori man hayung bai baksha gadali no chai togi tongo. Shini barot ha kotor o bemar te bo kirima sincho tamoni hunke hayung bai baksha shini हा कतर आबनते आशुक लोगो आवे मुंग करे शिकला चाले रोकनी बिशिंग आबनी बागे शिनी हा कतर आ बेमार रोग बारी मानी नुक्षागे तोंग हा कतर हा पांगशाक थाग्या चाइतक तोंगफानो आ बेमार रोग नो पूरा पूरी के कंट्रोल खाये तिशाई तुबुई मानसुक याको अ बेमार नि या काकना बागे संग स्कूल कॉलेज रोगो तेबो आवे मुंग कतर खेमा खलाई थाई हा कतर हाफंग ओ बेमार नि या काकना बागे कबांग मा हाफंग नि सिमी सि रोग बो सनाम जा तोंग हायुं तोंग बोयर सले जाक मा हाइके नो याक थाग्या बा थाग्या वई चाइ टोगे तोंग साइंटिस्ट रोग एच नि वैक्सीन सनाम ना बागे COVID-19 बेमार कतर फाइप्रो mRNA वैक्सीन रुई कहां मानामारी फान मा बागे साइंटिस्ट रोग आबनतुये तेबक कुथु गथांगे नाइटुगे तोंग ओ वैक्सीन नो की कारिना बागे हायुंगनि जतो हा कतर खथावै चुबालाये तांग बतांग निथाय हायुंग हेल्थ ऑर्गेनाइजेशन आबनो कारिबो गबांग मा हायुंगनि संस्था रोग नांगकुकमानि सामुंग बतांग तांगै तोंग एचनि वैक्सीन कारिना बागे हा कतर नि हाइकेनो सिनि हास्ते बहायुं एच वैक्सीन दे पाले जागो हम ददम खे बिसि बुरुम बुरुम सिनि हास्ते एच ए बा एच आई बी बेलाय किरिमा सिनचा ते काश्य कतर चैलेंज नुक जाग तोंग
haste HIV positive rate bari wei tongo hapang yak thagya chaitok tong fano tabuk jorati karsha wei man yakwa